वाह जी वाह, वाह बहुत खूबसूरत गाना, वंडरफुल आवाज। सो ये सन जी आसा सिंह मस्ताना जी हुणी। ते दोस्तो मैं हुण तुहानू एक अपनी रचना सुनावांगा, ते हुण तुसी मिस कॉल मार सकते हो, रचना तो बाद मैं तुहाडे कोल हाजिर हो जाऊंगा। जो अखां राह पिलाई जांदी उस शराब दा ना ते दसो, जो अखां राह पिलाई जांदी उस शराब दा ना ते दसो, जो पिउंदा रहे पर पीवे नहीं उस तो वड्डा बदनाम ते दसो। रिश्तियां तो उपर रिश्ते जेड़े, अर्जा जी रिश्तियां तो उपर रिश्ते जेड़े, उस रिश्ते दा ना ते दसो, जिस दिल विच प्यार ते रहम ना होवे उस तो भैड़ा हैवान ते दसो। रिश्तियां तो उपर रिश्ते जेड़े, उस रिश्ते दा नाम ते दसो, जिस दिल विच प्यार ते रहम ना होवे उस तो भैड़ा हैवान ते दसो, जो दिल दी दुनिया फना ही कर दे उस तो वड्डा तूफान ते दसो, जो दिल दी दुनिया फना ही कर दे उस तो वड्डा तूफान ते दसो, जग जिसनू जगह दिल विच दे दे उस तो वड्डा सम्मान ते दसो। भाई जग जिसनू जगह दिल विच दे दे इस तो वड्डा सम्मान ते दसो, जो मां बाप नाल ध्रो कमावे ओए उस तो वड्डा बेईमान ते दसो, जो मां बाप नाल ध्रो कमावे उस तो वड्डा बेईमान ते दसो, जो देश खातर जो फांसी चढ़ दे ओना तो वड्डा महान ते दसो, देश खातर जो फांसी चढ़ दे ओना तो वड्डा महान ते दसो, जो धर्म दे ना ते अग्गां लाउंदे ओना बेईमाना दा ईमान ते दसो। जो धर्म दे ना ते अग्गां लाउंदे ओना बेईमाना दा ईमान ते दसो, जिन्हें तेरे दिल विच डेरा लाया भाई उस तो वड्डा मेहमान ते दसो, जिन्हें तेरे दिल विच डेरा लाया उस तो वड्डा मेहमान ते दसो, जद दिल ते दिमाग च आणबण हो जाए उस तो वड्डा घमसान ते दसो, जदों दिल ते दिमाग च आणबण हो जाए उस तो वड्डा घमसान ते दसो, जद अख अख दी रमज पछाणे इस तो वड्डी पहचान ते दसो, जद अख अख दी रमज पछाणे इस तो वड्डी पहचान ते दसो, जो देश कौम नाल दगा कमावे इस तो उच्चा नमक हराम ते दसो, जो देश कौम नाल दगा कमावे इस तो उच्चा नमक हराम ते दसो, सुचा सिया जेड़ी खमारी कदी नहीं लेंदी भाई उस जाम दा नाम ते दसो, भाई जेड़ी खमारी कदी नहीं लेंदी उस जाम दा नाम ते दसो। वेरी गुड आफ्टरनून दोस्तों, तुसी सुन रहे हो जी प्रवाज रेडियो फ्रैंकफर्ट, योर ओन रेडियो स्टेशन।
ਤੇ ਗੱਲ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਜੀ, ਮੈਂ ਇੱਕ ਕਾਲ ਕਰਨ ਲੱਗਾ ਵਾ ਪਾਕਿਸਤਾਨ, ਤੇ ਅਗਰ ਉਹ ਘਰ ਹੀ ਹੋਣਗੇ ਤੇ ਉਹਨਾਂ ਨਾਲ ਹਾਂਜੀ ਤੇ ਆ ਲਓ, ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਾਲ ਕਰ ਲੈਂਦੇ ਹਾਂ ਜੀ, ਅੱਗੇ ਪਿੱਛੇ ਹੋਣਗੇ, ਬਾਅਦ ਚ ਟਰਾਈ ਮਾਰ ਲਾਂਗੇ। ਤੇ ਬਈ ਉਹਨਾਂ ਦੇ ਚੱਲ ਕੋਈ ਨੀ, ਹੋ ਸਕਦਾ ਥੋੜਾ ਜਿਹਾ ਕੋਈ ਬੰਦਾ ਅੱਗੇ ਪਿੱਛੇ ਹੋ ਜਾਂਦਾ, ਮੈਂ ਉਨੀ ਦੇਰ ਤੁਹਾਡੇ ਨਾਲ ਇੱਕ ਗੱਲਬਾਤ ਕਰਨਾ, ਉਹ ਆਣ ਕੇ ਕੋਈ ਬੰਦਾ ਬਾਥਰੂਮ ਹੀ ਜਾਂਦਾ ਕੋਈ ਇੱਧਰ ਉੱਧਰ, ਠੀਕ ਹੈ ਕੋਈ ਨੀ, ਉਹਨਾਂ ਦੀ ਕਾਲ ਹੈ। ਦੋਸਤੋ ਗੱਲ ਏਦਾਂ ਕਿੱਦਾਂ ਹੈ ਗੱਲ, ਆ ਟਰੰਪ ਸਾਹਿਬ ਹੋਣੀ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਸਾਰਾ ਮੁਲਕ ਜਿਹੜਾ ਨਾ ਉਹ ਇਹਨਾਂ ਦੀ ਹੱਕ ਚ ਤੇ ਨਹੀਂ, ਸਵਾਲ ਹੀ ਪੈਦਾ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਇਹੋ ਜਿਹੇ ਬੰਦੇ ਦੇ ਹੱਕ ਚ ਕੌਣ ਹੋਣ ਲੱਗਾ। ਤਕਰੀਬਨ ਤਕਰੀਬਨ ਸਾਰੀ ਦੁਨੀਆ ਵੱਲੋਂ ਇਹਨੂੰ ਲਾਹਨਤਾਂ ਪਹੁੰਚ ਰਹੀਆਂ ਨੇ। ਇਹ ਬੰਦਾ ਜਿਹੜਾ ਨਾ ਦੁਨੀਆ ਵੱਲੋਂ ਤੇ ਲਾਹਨਤਾਂ ਆ ਹੀ ਰਹੀਆਂ ਨੇ। ਲਓ ਜੀ ਬਾਅਦ ਚ ਗੱਲਬਾਤ ਕਰਾਂਗੇ, ਪਹਿਲਾਂ ਇਹਨਾਂ ਨਾਲ ਕਾਲ ਕਰ ਲਈਏ, ਇਹਨਾਂ ਨਾਲ ਗੱਲਬਾਤ ਕਰ ਲਈਏ। ਇਹਨਾਂ ਨੇ ਮਿਸ ਕਾਲ ਮਾਰੀ, ਚਲੋ ਜਰਾ ਮੈਂ ਪਹਿਲਾਂ ਗੱਲ ਹੀ ਕਰ ਲਾਂ, ਛੋਟੀ ਜਿਹੀ ਗੱਲ ਹੈ ਕਿ ਜਾਂ ਇਹਨਾਂ ਦੀ ਕਾਲ ਲੈ ਲੈਂਦੇ ਹਾਂ, ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਕਰਦੇ ਹਾਂ, ਇਹ ਗੱਲਬਾਤ ਤੁਹਾਡੇ ਨਾਲ ਮੈਂ ਬਾਅਦ ਚ ਕਰ ਲਾਂਗਾ, ਠੀਕ ਹੈ ਜੀ। ਇਹ ਆ ਲਓ ਮੈਂ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਾਲ ਕਰ ਦਿੱਤੀ।